0: ब्रोचे वारेवरे श्रीरंजनी रागम आदितालम त्यागराज स्वामी कृति.
1: नाउ लिसन टू अ कंपोजिशन ऑफ त्यागराज स्वामी ब्रोचे वारेवरे इन राग श्रीरंजनी सेट टू आदिताल.